नमो सर्व थापे, नमो सर्व काले, नमो सर्व पाले, नमस्तस्त देव, नमस्त्वं अपेव, नमस्त्वं अजन्मे, नमस्त्वं सुबन में, नमो सर्व गौणे, नमो सर्व पौणे, नमो सर्व रंगे, नमो सर्व पंगे, नमो काल काले, नमस्तस्त दयाले, नमस्त्वं अबरने, नमस्त्वं अमरने, नमस्त्वं जरारंग, नमस्त्वं किरतारंग, नमो सर्व तंदे, नमोस्तंग अबंदे, नमस्त्वंग निरसाके, नमस्त्वंग निर्वाके, नमस्त्वंग रहीमे, नमस्त्वंग करीमे, नमस्त्वंग अनंते, नमस्त्वंग महंते, नमस्तस्तरागे, नमस्त्वंग सुहागे, नमो सर्व सुखंग, नमो सर्व भूखंग, नमो सर्व कर्ता, नमो सर्व हर्ता, नमो जोग जोगे, नमो भोग भोगे, नमो सर्व दयाले, नमो सर्व पाले।